0: അപ്പോ വൈനയെ പാടെ സോട്ടെ വാസ്കോ ടി വി പോക്കറെ എണ്ടോ നിക്ക അത്താർമ സൗത്ത
1: കൊഠേ ബരിലേലെ വാസ്കോ ടി വി പോക്കണോനി ഭിത്തി ആപ്നെ ടി വി ബിഗ്രിയോ അനി ബനൗന ജന ലാഗെ കൊണി ബനൗനെ പുക്ക ഉലട്ട ഒയിന
0: ചിന്താ ഗർണം പർശ സദർ മുക്കാം ചരിക്കോട് ബാട ചരി ഘ്യാങ് ജാനെ ബാട മാ രേക ആമ്രൈ ചൌധരീ ഇലക്ട്രോണിക്സ് മാ ലൈ ജാ ത്യാ തിമ്രോ ബിഗ്രേക്കോ ടിവി മാത്ര ഹൈന കി മൊബൈൽ ഘടി സബൈ പണി ആൽസർണി സക്കി ഗണി
2: अब आउनु हाम्रै चौधरी इलेक्ट्रोनिक्समा 32 इन्च देखि माथिको एलईडी किन्दा दिस होम सिटीमा यहाँ फ्रिज डी फ्रिज एलईडी एलसीडी टीभी मोबाइल साउन्ड सिस्टम सुपथ मूल्यमा पाउनुका साथै सबै प्रकारका टीभी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामानहरू मरमत गरिन्छ। यसका साथै विवाह गोष्ठी सेमिनार व्रत बन्ध र अन्य कार्यक्रमका लागि साउन्ड सिस्टम भाडामा पनि पाइन्छ। टीभी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामान मरमत गर्ने ट्रेनिङको पनि सुविधा छ। यसमा विशेष गरी 5 जनाको समूह बनाएर आएमा 1 जनालाई छुटको पनि व्यवस्था गरिएको छ।
3: प्रोप्राइटर नरेन्द्र चौधरी चौधरी इलेक्ट्रोनिक्स चरीकोट चरीख्याङ। थप जानकारीका लागि सम्पर्क नम्बर 9844391042 र 9844061814।
4: तपाईँ सुन्दै हुनुहुन्छ हाम्रो रेडियो 103.4 मेगाहर्ट्ज।